You are listening to Radio 4EB 98.1 FM. Following program is in Marathi language. नमस्कार, आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

अहो गणसंगती आल्या गवळणी पायाला बांधूनी भवरा आणि चौमुलखाला डंका वाजू दे फडाचा काढून।

नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.
1: अगं ही दुसऱ्याची बाईल माझ्या घरात मी ठेवू कशी?

ढीला आगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला ढीला तुझे कप्पा लीला ढीला तुझे कप्पा लीला ढीला गो फैशन मराठी सोबत।

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझे

नमस्कार, आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.